आचार्याचे बोल सपरी पादृष्टी पाहे बोल संत दुख पाहे ते दुखी सुख पाहे साधन ते सुखी एक एक के ते दुख जान अड बाट के पट पट की जान सरोज करत करा कर तारा सजा करत सब की अपारा सब कर करत कर तो हो कब हो ಸಂಭವ